जन्मभूमिर संस्कृति मो जन्मभूमिर प्रसिद्धि अति प्राचीन मो जन्मभूमिर उत्कर्ष कला कीर्ति एसबुक देखिबा पई देश विदेशर अनेक देश विदेशर अनेक लोक आसंती एई भारत को पर्यटन भूमि करी केते स्मृति साउटी जानती सबुबेले मो देशरे केते विदेशींकर गमनागमन देखिबा को मिले तेणु मो देशर लोक माने अतिथिमानंगु देवता बोली मने करंती जेतेबेले कोनोसी अन्य देशर लोक आम देश को आसंती सेतेबेले आम देश रे जेते कर्मी माने अछंती जे कोनोसी काम रे नियोजित रहिछंती सेमाने सबुबेले चेष्टा करंती जेमती

क्रम सम्पर्कले सूचना भक्ति गीतर कार्यक्रम अर्घ्यथाळी शुणिबे सकाळ 6:00 बजे 5 मिनिटरे अतिबड़ी श्री जगन्नाथ दास विरचित श्रीमद भागवतर 40तम भाग शुणिपारे सकाळ 6:00 बजे 40 मिनिटरे आमर स्वास्थ्य सकाळ 7:00 बजे 10 मिनिटरे विषय रही इसोनोफिलिया ए विषय आलोचना करिबे डाक्टर शरद चंद्र पाणिग्राही सकाळ 7:25